नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनल उलयता. आयज मंगळार, भारतीय सौर दीस 9 आषाढ 1948 म्हळ्यार 30 जून 2026. आतां बरोबर सकाळची 5:55 आनी 44 सेकंद जातात. समेस्त आयकोपांक मागोचो येवकार दिवन पहिल्या सभेक आतां आमी आरंभ करतात. सुप्रभात.

आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनल उलता सकाळची बरोबर 6 वरां जायता ऐकूया काय खेळा तुझ दिल्ली केंद्रा सक्षपेत हिंदीतल्यान खबरो आणि 6 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो.

श्रोतास तुम्ही आयकतले आयचे विचार किरण. सगळ्या इश्टांक नमस्कार करता आणि आयच्या या भक्तिमय भक्तिगीताच्या आमचो आधार या कार्यक्रमांक आता सुरवात करता. भक्तिमय या कार्यक्रमांक सुंदर अशी भक्तिगीता भजनं आणि ईश्वर भक्ताचा आनंद अनुभव सगळ्यांनी ह्या कार्यावळीक घेवचो. आणि या सुंदरशा या कार्यावळीक आता सुरवात करता. या सुंदरशा भक्तिगीतान ऐकूया या कार्यावळीच्या पहिल्या सुवातीक डॉक्टर शकुंतला बर्णे यांच्या आवाजातले हे भक्तिगीत असा जय देवा गणपती राया.

नमस्कार प्रियष्ठानो, मादे चॅनलाचेर या भक्तीमय कार्यक्रमाचे तुमच्या मनापासून स्वागत. आयचो हो 40 मिनटां भक्तीमय भक्तीगीताच्या विशेष अशा कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांक सेवेक अर्पण करता. संगीत, भक्ती, प्रार्थना, सकारात्मक विचार या माध्यमातल्यान आम्ही देवाच्या स्वाधीनात काही सुंदर क्षण घालूया. कार्यक्रमाची सुरवात आम्ही केली तसा आता ऐकूया. सर्वशक्तिमान परमेश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करूया.

प्रतिष्ठानो जीवनात सुख दुख येत रावता, पण श्रद्धा आणि विश्वास मनात असलो तर कठीण प्रसंगाक सहज पार करता येता। सदांच काही मिनटां देवाक नामस्मरण करुया, घरात प्रेमान वागुया, मोठ्यांचो आदर करुया आणि गरजूंक मदत करुया, हीच खरी भक्तीचे रूप असा।

सकाळच्या रममय वातावरण देवाला प्रेम आणि भक्तरी जागृत करून वाढयास, पण त्याचबरोबर देशाची राशिल्ली भक्ती आणि प्रेम वाढवून त्याच्या उदरगती खातीर यत्न करूया. आयको मनो आमचो आदर हे भक्तिगीताचे कार्यावळीत आता निमाणे कडेन आसा हे देशभक्ती गीत.

0: श्रो या देशभक्ती गीताचे सांगतान आमचो आधार ही भक्ती गीताची कार्यावळ हांगा सोंपता. बरोबर सकाळची 6:45 जाता. आयकूं येता शेतकामे भावा खातीर म्हायती ह्या कार्यावळीत. आयज तुमकां आयकूं येता मिशन रेबीज ह्या विशयाचेर डॉक्टर संजय कुमार उद्धरवार हांचे हांणी दिल्ली म्हायती तुमकां आयकूं येता.
1: जे नागरीक सुनेज सांबाळटा ते पिलांत 3 म्हयने जाल्यार एंटी रेबीज लस देवपाची गरज आसा. त्या उपरांत दर वर्षी 1 फावटी वॅक्सिनेशन करपाची गरज आसा. हे वॅक्सिन 1 मिली चामडी खाली ना जाल्यार मांसान देवपाची गरज आसा. आतां हे दुयेंस कंट्रोल करपाक कितें करपाचें हे सांगता. रेबीज हे झुनोटीक दुयेंस आसा. मनशाक त्रास जाता मागीर मरता. ताका लागून ग्राम पंचायत नगर परिशद भायर भोंवता त्या सुनेचे बंदोबस्त करपाक जाय. पिसायले सुने मेली जाल्यार तांकां जमिनींत काडपाची गरज आसा. पंचायत नगर परिशदा जे सुने घरा पोसपाक जाता तशाचे रजिस्ट्रेशन करपाचे. जे एनजीओ रेबीज कंट्रोला खातीर काम करता त्यांच्या कडून सुनेचे स्टेरिलायझेशन तसेच अँटी रेबीज वॅक्सिन करून घेवपाचे. तर स्टेरिलायझेशन ना जाल्यार एनिमल बर्थ कंट्रोल म्हटल्यार हे एनजीओ जे वेटनरी डॉक्टर असा ते सुनेचे कॅस्ट्रेशन करता तसेच सुनेचे गर्भाशय तसेच ओवरीज काढून उडयता. असे केले जाल्यार त्यांचे ब्रिडिंग जायना मागीर सुन्यांची संख्या वाढना. असे कोणी एनजीओ आपल्याकडे आपल्या गावान सोसायटीन आली जाल्यार त्यांना सर्व नागरिकांनी मदत करपाची गरज असा. जसे की त्यांच्या सुनेक लागून स्टेरिलायझेशन तसेच वॅक्सिनेशन करून घेवपाचे. असे सगळेच नागरिकांनी मदत केली जाल्यार मिशन रेबीज कंट्रोल प्रोग्राम आपल्या गोयान सक्सेसफुल जाता.
0: शां आतांच तुमी आयकताले शेतकामा भावा खातीर म्हायती ह्या कार्यावळीत. मिशन रेबीज ह्या विशयाचेर डॉक्टर संजय कुमार उद्धरवार हांणी दिल्ली म्हायती आतांच तुमी आयकले. आयकूंक दिता आतां संजीवनी हे भलायकी विशीं कार्यावळीक न्हीद ना पडप ह्या विशयाचेर डॉक्टर भिकाजी गाणेकर हांणी दिल्ली म्हायती आतां तुमकां आयकूंक दिता.
2: दर एका मनशाक दिसाक 7 ते 8 वरां न्हिदेची गरज आसता. म्हळ्यारूच जिवितांतलो 1/3 भाग आमी न्हिदून काडटात.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

शरण नमस्कार। सगळ्यांक पहिले सुप्रभात आहे। कारवे उर्बरीत येवकार दिता तुमचो इश्ट केदार। प्रिय इश्टानो, मादे चॅनलाचेर सकाळच्या सुप्रभात ह्या कार्यक्रमांक तुमचे मनापासून स्वागत करता। आयचो सुंदर असो दीस नव्या आशा, नव्या उत्साहान आनी नव्या संकल्पान सुरवात करुया। सकाळ ही नव्या उर्जेची वेळ, प्रत्येक उगवतो दीस आपल्या जीवनात काही ना काही नवी दिशा घेऊन येता। म्हणूनच आयचो हो दीस आनंदान, सकारात्मक विचारान आणि कृतज्ञतेन सुरू करूया। सुरवातेक ऐकूया एक अशोभित असे विचार आयच्या या कार्यावळाक, म्हळ्यार दिन विशेष, आणि या कार्यावळीची आम्ही सुरुवात करूया।

0: तीस जून दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. आयज आमी याद काडटा दादा भाई नवरोजी हांची. आयज तांचो स्मृती दीस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसाचे संस्थापक तशेंच श्रेष्ठ अर्थतज्ञ आनी भारतीय अर्थ आनी राज्यशास्त्राचे जनक अशी तांची वळख. 4 सप्टेंबर 1825 हे दिसा तांचो जल्म जालो. मुंबईत 1850 वर्सा एलिफिन्स्टन महाविद्यालयांत गणित आनी तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते पयलेच भारतीय ठरले. 1865 वर्सा लंडनांत लंडन इंडिया सोसायटीची स्थापना करपी दादाभाई नवरोजी. ते 1874 वर्सा बडोदा संस्थानाचे दिवाण आशिल्ले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसाचे संस्थापक आसपी दादाभाई नवरोजी 3 फावट काँग्रेस अध्यक्ष जावपाचो मान तांणी मेळयलो. ब्रिटीश संसदेचे लोकनियुक्त सदस्य ते आशिल्ले. स्त्री पुरुष समानता आनी स्त्री शिक्षणाच्या वावरांत तांणी कार्य केले. ज्ञानप्रकाश ह्या गुजराती मासिकाचे ते संपादक आशिल्ले. तर आयज तांचो स्मृती दीस. आयचेच हे दिसा 2022 वर्सा एकनाथ शिंदे हांणी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतलो. तर 2019 वर्सा डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरिया देशाक भेट दिवपी अमेरिकेचे पयले अध्यक्ष थारले. ब्राझीलान फुटबॉल विश्वकप जिखलो 2002 वर्सा. तर पूर्व जर्मनी आनी पश्चिम जर्मनीन अर्थवेवस्थांचे विलीनीकरण केले. आयचेच दिसा 1990 वर्सा 30 जून 1878 हे दिसा अमेरिकेंत मतदानाचे वय 18 वर्सा केले. नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमन ही अमेरिकेतली सगळ्यांत व्हडली स्त्रीवादी संस्था स्थापन जाली आयचे दिसा 30 जून 1967 वर्सा. तर भारत पाकिस्तानात कच्छ करार हाचेर सय जाली आयचे दिसा 30 जून 1965 वर्सा. काँगो देशाक बेल्जियमा पासून स्वातंत्र्य मेळ्ळे तो दीस आयचो 30 जून 1960. तर हाँगकाँग देशाचे चीनांत विलीनीकरण जाले आयचेच दिसा 30 जून 1997 वर्सा. जगांतलो पयलो तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 लंडनांत सुरू केलो तो दीस आयचो 30 जून 1937. आयचेच दिसा 1966 वर्सा कोका सुब्बाराव हे भारताचे सरन्यायाधीश जाले. आयचे हे दिसा 1986 वर्सा केंद्र सरकार आनी मिझो नॅशनल फ्रंट हांचे मदीं करार जावन मिझोरामाक स्वतंत्र राज्याचो दर्जो मेळ्ळो. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 30 जून.
1: दिन विशेष.

सुन तुम्हें ऐकता एक सुंदर अशे गीत आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्य चॅनलचे सकाळची सुरुवात हसमुखात केली तर दिसभर तुमचा प्रवास अधिक सुंदर जाता. घरातल्या प्रत्येक प्रेमान शुभेच्छा दिवपाक आणि आपल्या आई वडिलांक ज्येष्ठांक आदर दिवपाक आणि लहान मुलांक प्रेम आणि चांगले संस्कार दिवपाक हे सुंदर अशे सुविचारान ऐकूया मुखावेले गीत.

आचरण चांगलं विचार गोड शब्द आणि प्रामाणिक कृतीचं ह्याच जीवन सुंदर जाता इष्टानो जीवनात कित्येक आव्हानां येव आशा कधीच केन्ना सोडूंक जायना प्रत्येक आदारा नंतर उजेड आसताच म्हणूनच आत्मविश्वास फुडें वसत रावता आजच्या ह्या कार्यक्रमात तुमकां भक्तीगीताच प्रेरणादायी विचार आनी आरोग्य विशयक माहिती शेती शिक्षण संस्कृती आणि मनोरंजनाचे सुंदर असे संगम आयकुपाक मेळटा तुम्ही कामात तयार आसात न्ही शाळेत वचपाक तुम्ही सगळे जण रेडी आसतले शेतांत काम करपाक वस्त आसतले तर घरी म्हणजे घरात असताना सकाळची कामां करत असताना मादे हे चॅनल सदांच तुम्ही ऐका आणि सोबदेशी गीता तसेच सोबदेशी विचार या कार्यावळीक तुम्ही ऐकत रहा चला तर ऐकूया आता वेळ जाता कोकणी खबरेचो बरोबर 7:25 जाता ऐकूया कोकणीतल्यान खबरो

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. फार्मागुडी हांगा प्रस्तावीत आयआयटीक लागून कटमगाळ दादाच्या पवित्र थळाक कसलोच धोको जावचो ना. कटमगाळ दादाच्या थळाचो जागो सोडून आयआयटी कॅम्पस जातलो. लोकांनी विरोधा खातीर विरोध करचो न्ही, अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. आयआयटीच्या कॅम्पसा खातीर सरकारान फार्मागुडी हांगा अभियांत्रिकी महाविद्यालया लागच्या जमनीची निवड केल्या. वीज मंत्री आनी आमदार सुदीन ढवळीकार तशेंच आमदार गोविंद गावडे या दोनी आमदारा कडेन हांवें चर्चा केल्या. पुराय आयआयटीचो प्रकल्प हो सरकारी जाग्याचेर जाता. कटमगाळ दादाक हांव लेगीत मानता. लोकांच्यो भावना भडकोवन घालच्यो न्हय, अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. गोंय सरकाराच्या फुडारपणा खाला गोंयांत जैवविविधताय मंडळा वतीन वडाचे रोप लावपाची मोहीम राज्यभर सुरू करतले, अशी घोशणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. मंडळा वतीन वडाचे रोप फुकट वाडटले अशें तांणी म्हणलां. एक पीड माके नाम ह्या उपक्रमा अंतर्गत दिवाळी हांगा भावीक देवी कोटारेश्वर देवस्थानांत आयोजित कार्यावळींत ते उलयताले. ह्या वेळार तांच्या हस्तुकी वडाचे झाड लावन कार्यावळीची सुरवात जाली. दिवार बेटक पाचवेचार दवरपाक फुडल्या 5 वर्सात सैमाविशयक वेगवेगळ्या कार्यावळींचे उपक्रम सरकार राबयतले, अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणलां. हे मोहिमेक लागून गोंयभरातल्या दरेका गांवांत एक वडाचे झाड लावपाची मोख सरकारान दवरल्या.
1: वड हे झाड बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीन खूप महत्वाचे असा, कारण ते ताजी रूट ही खूप जमनीत रुतलेली असता. ताजेर वेगवेगळे पक्षी हे वडाच्या झाडा खातीर त्या सभोवती येतात. वेगवेगळी बायोडायव्हर्सिटी वडाचे झाड प्रिझर्व करता आणि खूप मोठ्या प्रमाणात उदकाची स्टोरेज करून त्या पद्धतीत दवरता. वडाचे झाड रोपाची संकल्पना वडपौर्णिमेच्या निमित्तात आम्ही ज्यो महिला सातत्यात वडाची पूजा करता त्यांच्यानीच ते रोवचे म्हणून हो संकल्प असा.
0: गोंयातल्या स्टार्टअप विशीं काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला तशेंच म्हायती तंत्रगिन्यान मंत्री रोहन खवटे, गोवा आयटी डिव्हलॉपमेंट कॉर्पोरेशनाचे अध्यक्ष चंद्रकांत शेटये हांच्या हजेरींत गोंयातल्या आयटी मळावेल्या जाळवणदारांकडे बसका जाली. ह्या बसकेंत सीड कॅपिटल ग्रांट येवजणे अंतर्गत 15 आशादायक स्टार्टअपांनी आपली नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. ह्या स्टार्टअपांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेडटेक, फिनटेक, स्पोर्ट्स टेक, मिडिया टेक, प्रॉडक्ट डिव्हलॉपमेंट आणि आयटी ह्या क्षेत्रातले प्रकल्प दाखयले. तशेंच शैक्षणिक संस्था भितर इन्क्युबेशन सेंटर स्थापन करपाच्या ग्रांट स्कीम अंतर्गत मान्यता पत्रां संबंधित शैक्षणिक संस्थांक सुपूर्द केल्यो. ह्या उपक्रमान गोंयातल्या स्टार्टअपांक उर्बा मेळटली, अशें ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणलें. मजगती तुवे इलेक्ट्रॉनिक क्लस्टरातले वापराविणे आशिल्ले प्लॉट परत घेवपाचो निर्णय सरकारान घेतला. प्लॉट घेवन 2 वर्सां मेरेन इमारत वा हेर सुविधा उबारपाविशीं उद्देजकांनी कसलीच हालचाल केली ना जाल्यार दिल्ले प्लॉट सरकार परतून घेतले, अशें म्हायती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खवटे हांणी दिली. संरक्षण उपकरणां द्रोण उत्पादन करपी कंपन्यांनी हे प्लॉट घेतल्या. बऱ्याच जाणांनी इमारत बांदकाम वा हेर कामां सुरू केल्या, अशें तांणी सांगलें. रान खात्याच्या कामकाजाचो नियाळ घेवपाचे फाटभुंयेर काल रानमंत्री विश्वजीत राणे हांच्या अध्यक्षतेखाला खासा

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन आंध्र प्रदेशाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. गोंय सरकाराच्या फुडारपणाखाला गोंयात जैवविविधताय मंडळा वतीन वडाचे रोप लावपाची मोहीम राज्यभर सुरू जातली अशी घोषणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. दक्षिण गोंय आणि कुशावती जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाच्या दिसांनी दक्षिण गोंय आणि कुशावती जिल्ह्याच्या वाठारातल्यो न्हंयो, तळी, घसघशे आणि चिराखणी सारखेल्या हेर उदका स्त्रोतांनी पेंवपाक, न्हावपाक वा उदकाक देवप बंदी घालून आदेश जारी केला. जळारांपासून जावपी मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया ह्या सारख्या दुयेंसाचेर आळाबंद हाडपाक शाळांनी बेगोबेग पावलां उखलची अशें राज्य शिक्षण संचालनालयान मागला. राना खात्याच्या कामकाजाचो नियाळ घेवपाच्या फाटभुंयेर काल राना मंत्री विश्वजीत राणे हांच्या अध्यक्षतायेखाला खासा बसका जाली. ह्यावेळार राना खात्याचे अधिकारी हाजीर आशिल्ले. तुये इलेक्ट्रॉनिक क्लस्टरातले वापराविणे आशिल्ले प्लॉट परत घेवपाचो निर्णय सरकारान घेतला.

बेतडा हंगाशिल्ल्या पीएम श्री सरकारी हायस्कुलात विद्यार्थ्यांमदी जागृताय करपा खातीर नशा मुक्त भारत अभियान हो कार्यक्रम राबयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रुपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं, केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जनमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना.

चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्र सरकारान 1 जुलय 2026 सावन पेट्रोल आनी डिझलाच्यो विक्री आनी वितरणाविशी लागू केल्ले तात्पुरते निर्बंध फाटीं घेवपाचो निर्णय घेतला. अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगला की राज्यात समान नागरी संहिता चालीक लायतले. केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्रालयान भारतीय चित्रपट उद्देगाक चालना दिवपाच्या उद्देशान 2 महत्वपूर्ण निर्णय जाहीर केल्यात. अफगाणिस्तानाच्या कांय वाठारांनी पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान खर निशेध केला. ह्या हल्ल्यात बायलां आनी भुरग्यांसयत कितल्याशाच नागरिकांक मरण आयले. फिफा विश्वचषकात ब्राझीलान जापानाचेर 2-1 अशे जैत चढून राऊंड ऑफ 16 पावल घाला. आता पुराय खबरो. पेट्रोल आनी डिझेलाच्या विक्री आनी वितरणाविशी लागू केल्ले तात्पुरते नियामक उपाय फाटीं घेवपाचो निर्णय सरकारान घेतला. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान जाहीर केल्ले प्रमाण 1 जुलय 2026 सावन भौशीक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांच्या किरकोळ विक्री केंद्र पेट्रोल पंपांचेर मोटर स्पिरिट म्हळ्यार पेट्रोल आनी हाय स्पीड डिझेल विशींचे हे तात्पुरते उपाय रद्द करतले. ह्या निवेदनाप्रमाण पश्चिम आशियातल्या संकटाक लागून निर्माण जाल्ल्या आडमेळीच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरार इंधनाचे दर व्हडा प्रमाणात वाढले असतानाय सरकारान पेट्रोल आनी डिझेलाचे किरकोळ विक्री दर स्थिर दवरून गिरायकांक त्यापासून संरक्षण दिले. हाका लागून किरकोळ विक्रीचे दर आनी व्हडा प्रमाणात खरेदी करपी गिरायकांक लागून आशिल्ले दर हांचे मदीं व्हड तफावत निर्माण जाल्ली. देशातल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवण परिस्थितीचो आढावो घेतल्या उपरांत जनहितार्थ हे तात्पुरते नियामक उपायांची आता गरज नाशिल्ल्याचो निष्कर्ष सरकारान काढला. अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगला की राज्यात समान नागरी संहिता चालीक लायतले. ब्रेस्तारा जावपी नियोजित राज्य मंत्रीमंडळ बसकेत ह्या विधेयकाचो मसुदो प्रस्ताव मांडटले अशें तांणी विधानसभेत जाहीर केला. गुजरात, उत्तराखंड, आसाम हांचो आदर्श घेवन सर्वोच्च न्यायालयाची निवृत्त न्यायाधीश जस्टीस रंजना देसाय हांच्या फुडारपणाखाला एक समिती तयार केल्या. केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्रालयान भारतीय चित्रपट उद्देगाक चालना दिवपाच्या उद्देशान 2 महत्वपूर्ण निर्णय जाहीर केल्यात. नवी दिल्लीत काल माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ल्या उचेल्या पावड्यावेल्या आढावा बसकेत हो निर्णय घेतलो. चित्रपट निर्मिती वाढोवप, वितरण व्यवस्था सुधारप आनी भारतीय चित्रपट सृष्टीच्या परिसंस्थेत आधुनिक तंत्रज्ञान आसपावप ह्या येवजण्यांचेर ह्या बसकेत भर दिलो. भारतीय चित्रपट सृष्टी जागतिक स्तरार अधिक स्पर्धाक्षम करप तशेच ल्हान शारां आनी ग्रामीण भागातल्या चित्रपट विशयक मुळाव्या सुविधांनी गुंतवणुकीक प्रोत्साहन दिवप हो ह्या उपक्रमाचो उद्देश आसा अशें मंत्रालयान सांगला. मंत्रालयान राज्यांनी अंमलात हाडपाक आदर्श राज्य चित्रपट नियमन तयार केला. हे नियम सगळ्या राज्य सरकारांकडेन धाडून ते स्विकार करपाची विनवणी केल्या. हातूंतल्यान एक मजबूत, आधुनिक आनी जागतिक स्तरार स्पर्धाक्षम असो भारतीय चित्रपट उद्देग उबारपाक मजत जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की तांणी आपल्या सेशेल्स भेटींतल्यान महत्वाचे परिणाम साध्य केल्यात, जाका लागून भारत आनी सेशेल्स हांचे मदीं इश्टागत आनी घटमूळ जातली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यांनी नमूद केले की फाटल्या 50 वर्सात दोनूय देशांमधले संबंध खोलायेन विश्वास आनी सामायिक प्रगतीचेर आधारीत आसात, जाल्यार फुडली 50 वर्सां नाविन्य, शाश्वतताय आनी सामायिक समृद्धीच्या दृश्टीन महत्वाची थारतली.
1: मेरी सेशल की यात्रा का संदेश स्पष्ट है. भारत ऐसे हिंद महासागर की कल्पना करता है जहां समुद्री सुरक्षा के साथ आर्थिक समृद्धि भी बढ़े, जहां हमारी साझेदारी आकार नहीं आपसी सम्मान और विश्वास पर आधारित हो, और जहां

0: हम हर देश के पास पास नहीं साथ साथ चलें।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन आंध्र प्रदेशाच्या दोन दिसांच्या दौऱ्यार वतात. राष्ट्रपती आयज विजयनगरम हांगा सेंट्रल ट्रायबल युनिवर्सिटी ऑफ आंध्र प्रदेशच्या पहिल्या दिक्षांत सुवाळ्याक उपस्थित रावतल्यो. उपरांत फाल्यां अनंतपुरमात सेंट्रल युनिवर्सिटी ऑफ आंध्र प्रदेशच्या पहिल्या दिक्षांत सुवाळ्यात ते वांटेकार जातल्यो. अफगाणिस्तान प्रदेशाचेर पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान खर निषेध केला. ह्या हल्ल्यात बायलां आनी भुरग्यांसयत जायत्या नागरिकांक मरण आयले. पाकिस्तानाची ही आक्रमक कृती अफगाणिस्तानाच्या सार्वभौमत्वाचेर हल्लो आनी प्रादेशिक शांतताय स्थिरतायेक थेट धोको आसा अशें विदेश वेव्हार मंत्रालयान एका निवेदनात म्हळा. अफगाणिस्तानाक भारताचो पुराय आधार आशिल्ल्याचे भारतान परतून सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आयज सावन ईशान्य भारताच्या दोन दिसांच्या दौऱ्यार आसात. चौहान आसामातल्या गुवाहाटीत एका उच्चेल्या स्तरीय नियाळ बसकेचे अध्यक्षपदार आसतले. ह्या बसकेत आसाम आणि लागीच्या भागामधली पिकां गावां आणि महत्वपूर्ण मुळाव्या सुविधांचेर हुंवाराचो जाल्लो परिणाम तशेंच सुरू आशिल्ल्या मजत कार्याच्या प्रगतीचो ते नियाळ घेतले आणि मुखावेल्या उपाय येवजण्यांचेर चर्चा करतले. मंत्री चौहान फाल्यां अरुणाचल प्रदेशात हुंवारग्रस्त भागाक भेट दितले. हुंवारग्रस्त गावां शेती आणि मजत छावण्यांची स्थिती जाणून घेवपाक ते हवाय आणि जमिनीवेल्यान पळोवणी करतले. ह्या दौऱ्यावेळार आवश्यक त्यो तात्काळ अतिरिक्त मजतीची गरज जाणून घेवपाक ते बाधित शेतकार थळावे नागरिक बायला गट आणि तरुणांकडेन थेट संवाद साधतले. उपरांत ते अरुणाचल प्रदेश सरकाराचे मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि हेर लोकप्रतिनिधींकडेन चर्चा करतले आणि पिकांचे लुकसाण बाधित शेतकऱ्यांक लुकसाण भरपाय आणि पीक विम्याची रक्कम हुंवारान नुकसान जाल्ले रस्ते पूल हांची दुरुस्ती तशेंच ग्रामीण मुळाव्या सुविधांच्या पुनर्बांदणीच्या धोरणार लक्ष केंद्रीत करतले. सरकारान प्राथमिक माध्यमिक भलायकी सेवांचो विस्तार करून देशाची भलायकी व्यवस्था खूप घटमूट केल्या अशें केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी सांगले. नवी दिल्लीत जाल्ल्या सेंट्रल काउन्सिल ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या 16व्या अधिवेशनात उलयताना मंत्री नड्डा हांणी म्हळें की नागरिक आणि भलायकी व्यवस्थेमधलो पहिलो संपर्क बिंदू म्हणून 1.86 लाख आयुष्मान आरोग्य मंदीर स्थापन केल्यात.
3: Applications launch is going to play a very important role. Under the visionary leadership of Prime Minister Shri Narendra Modi ji, many new initiatives have taken place in the past 12 years. The National Health Authority and PM Jai Pradhan Mantri Jan Arogya Yojana has expanded the health facility and made it accessible and affordable throughout the length and the breadth of the country. And incorporates 62 crore people. And now India is the world's largest digital public infrastructure healthcare.
1: ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळान नवी दिल्लीत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांची भेट घेतली. या बसकेत नवोन्मेष स्टार्टअप्स उदेंते तंत्रज्ञान संशोधन सहकार्य आणि उद्योजकतेच्या माध्यमातल्यान ब्रिक्स आणि ब्रिक्स प्लस परिसंस्थांमधी उद्योग फुडारपणाखाला जागतिक सहभाग आणि सहकार्य अधिक मजबूत करपाचेर लक्ष केंद्रीत केले. या बसकेत उलयताना डॉ सिंग हांणी म्हळें की जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून भारत वाढती प्रतिष्ठा ही तंत्रज्ञानाचे फुडारपण आणि जागतिक विकासात योगदान देऊपी अधिक मजबूत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करपी एक आदर्श संद उपलब्ध करून दिता. बॅडमिंटनात भारतीय खेळाडू किदांबी श्रीकांत हाणें युएस ओपनातल्या दादल्यांच्या एकोड्या सर्तीत उपविजेतेपद पटकावन रुप्या पदक जोडले. श्रीकांतान चिनी तायपेईच्या सु लीक 15-8-21

0: एकवीस आड 16 आनी 9 आड 21 अशा फरकांनी हारयले. फुटबॉलांत काल राती अमेरिकेंतल्या टॅक्सासांत ह्युस्टन स्टेडियमांत जाल्ल्या फिफा विश्वचषकाच्या 32व्या फेरयेंत जपानाचेर 5 फावटी जैत मेळयल्ल्या ब्राझीलाच्या गॅब्रियल मार्टिलेनीन जैतिवंत गोल करून जपानाचेर 2-1 अशें जैत जोडलां. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारत, उपहिमालयीन अस्तंत बंगाल, बिहार, कोकण, गोंय, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आनी माहे ह्या वाठारांनी दडकांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंड ह्या वाठारांनी नैऋत्य पावसा खातीर आनीक मुखार वचपाक परिस्थिती अनुकूल आसा अशें हवामान खात्यान सांगला. हवामान खात्यान दिल्ली, हरियाणा आनी चंडीगढात उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. फुडल्या 3-4 दिसात वायव्य भारतात चडांत चड तापमान 4-5 अंश सेल्सियसांनी देंवपाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगला. आता खबरो सोंपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. केंद्र सरकारान 1 जुलय सावन पेट्रोल आनी डिझेलाच्या विक्री आनी वितरणाविशी लागू केल्ले तात्पुरते निर्बंध फाटी घेवपाचो निर्णय घेतला. अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगला की राज्यात समान नागरी संहिता चालीक लायतले. केंद्रीय म्हायती आनी प्रसारण मंत्रालयान भारतीय चित्रपट उद्देगाक चालना दिवपाच्या उद्देशान 2 महत्वपूर्ण निर्णय जाहीर केल्यात. अफगाणिस्तानाच्या कांय वाठारांनी पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान खर निषेध केला. ह्या हल्ल्यात बायलां आनी भुरग्यां सयत कितल्याशाच नागरिकांक मरण आयले. आनी खेळात फिफा विश्वचषकात ब्राझीलान जपानाचेर 2-1 अशें जैत जोडून राउंड ऑफ 16 पावल घाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30. नमस्कार.
1: ईशान नमस्कार. आकाशवाणी माध्यम चॅनलाचेर तुमकां मनापासून स्वागत करता. हांव तुमचोच इश्ट केदार आनी फुडली 40 मिनटां तुमच्या मागिल्ल्या हिंदी चित्रपट सुरेल अशे गीताची ही खास अशी मैफील घेवन येता चित्रसंगीती कार्यावळ. तर ह्या कार्यावळीच्या पहिल्या सुवातीक तुमकां आयकूं येता एक सुंदर अशे गीत. कार्यावळीच्या पहिल्या सुवातीक अनुप जोलोटा हांच्या आवाजांतलें

क्षण चित्र संगीत कार्यावळ तुम्ही ऐकता. या कार्यक्रमाला ल्हानसो विसो मेळ्ळो, ल्हानसो विस्वादांतर. आता ऐकूं येता कोंकणींतल्यान न्यूज अपडेट.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्र सरकारान 1 जुलय सावन पेट्रोल आनी डिझेलाच्या विक्री आनी वितरणाविशी लागू केल्ले तात्पुरते निर्बंध फाटीं घेवपाचो निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्रालयान भारतीय चित्रपट उद्देगाक चालना दिवपाच्या उद्देशान 2 महत्वपूर्ण निर्णय जाहीर केल्यात. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी सांगला की राज्यात समान नागरी संहिता लागू करतले. अफगाणिस्तानाच्या कांय वाठारांनी पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान खर निषेध केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन आंध्र प्रदेशच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. राष्ट्रपती आयज विजयनगरम हांगा सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेशच्या पहिल्या दिक्षांत सुवाळ्यात वांटेकार जातल्यो. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आयज सावन ईशान्य भारताच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसतले. ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळान नवी दिल्लीत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांची भेट घेतली. बॅडमिंटनात भारतीय खेळाडू किदांबी श्रीकांत हाणें युएस ओपनातल्या दादल्याच्या एकोडा सर्तीत उपविजेतेपद पटकावन रुप्या पदक जोडले. फिफा विश्वचषकात ब्राझीलान जपानाचेर 2-1 अशे जैत जोडून राऊंड ऑफ 16 पावल घाला. आणि भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारत, उपहिमालयीन अस्तंत बंगाल, बिहार, कोकण, गोय, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि माहे या वाठारांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयचो चित्रपट संगीताचो कार्यक्रम हांगा सोंपता. आयच्या सगळ्या इश्टांक मनापासून आभार. तुमचो प्रेम सहकार्य अशेंच कायम मेळू ही सदिच्छा. हांव तुमचोच इश्ट केदार, तुमची रजा घेता. नमस्कार, परत मेळुया अशाच एक कार्यक्रमांक चित्रसंगीत कार्यावळीक. तोपर्यंत निरोप असो. श्रोतो नमस्कार. आपल्या सर्वांना मनपूर्वक स्वागत करतो. सुराच्या मधुर दुनियेत आणि मराठीच्या भाव विश्वात रंगबेरंगी

खाजगी प्रवासात घेऊन जाणारा आपला आवडता कार्यक्रम आता सुरू होत आहे. जुन्या मराठी चित्रपटातले भावगीतातील आणि रसिकाच्या मनात घर करून राहिलेले सुरील गीताचे मनमोहक खजिना घेऊन आम्ही आलो आहोत. तर मग दैनंदिन धावपळ काही क्षणासाठी बाजूला ठेवूया आणि मनाला आनंद देणारा मराठी गीताचा सुरेल मैफिल असा मनसोक्त असा आस्वाद घेऊया. ऐकत रहा मराठी गीताचा हा भक्तीधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया एक सुंदर अशा भक्तिगीताने आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रोतो हो, तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही महादय चॅनलवर. या पवित्र भक्ती रसाने ओतमलेले कार्यक्रम भक्तिदारामध्ये जीवनाच्या धावपळीत थकलेल्या मनात शांती, समाधान, आत्मिक ऊर्जा देणारी ही भक्तिगीताची सुरेल मालिका तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. देवभक्ती, श्रद्धा, आध्यात्मिक सुवासिने भरलेल्या अर्धा तास आपण एकत्र अनुमरण आहे. तर चला तर मग भक्ती रसाच्या प्रवासाची सुरुवात करूया. पहिल्या एका सुंदर अशा या भक्तिगीताने.

खरं संताच्या शब्दात एक वेगळी शक्ती असते, जे मनाला दिशा देते आणि आत्माला प्रकाश देते. आता पुढे आपण ऐकूया एक भावस्पर्शी भक्तिगीत.

श्रोतो, या गीताबरोबरच भक्ती धारा हा कार्यक्रम ही तस संपतो. बरोबर सकाळची 10 वाजत आहे. ऐकूया दिल्ली केंद्रावर दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या कशाणातच.

तुम्ही ऐकत आले उस्ताद असद अली खां हांचे रुद्रविणावादन, राग आशिल्लो मिया की तोडी. आनीतल्यान आयची आमची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ आतां हांगाच सोंपता. आयकुपेनो आतां बरोबर 11 वरांचेर आयकूंक रावात हिंदीतल्यान खबरो, ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतां.

ताल ह्या फिल्मा खातीर ऐकुया हे गीत. गीत संगीतबद्ध केला ए आर रेहमान हाणी, तशेच सोनू निगम आणि ए आर रेहमान हांचो संगात अनुराधा श्रीराम हांकां.

कार्यावळीन आता ऐकूया मोहब्बते ह्या फिल्मातले हे गीत. उदित नारायण आणि लता मंगेशकर हांचं हो स्वर, आनंद बक्षी हांची ही गीतरचना.

0: ऐक बनऊ, तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कर्यावळ. कर्यावळीनं आता घेऊया होलांचंच विसव.
1: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलय 2026.
1: ऐकूया गाता रहे मेरा दिल. कार्यावळीतले मुखावेले गीत असा. अलका याज्ञिक, मनोहर उदास आणि सांगा त्यांचा हो आवाज जानवर ह्या फिल्मा खातीर. गीत समीर हांचे आणि संगीतबद्ध केला आनंद मिलिंद हाणी.

गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान. कार्यावळ मुख्य आवर्तना ऐकूया बेला शेंडे हांच्या आवाजात गुरुपौर्णिमा या फिल्मातले हे गीत. बेला शेंडे आणि अविनाश विश्वजीत हांचो हो स्वर.

DJ Almond. आता ऐकूया सडक ह्या फिल्मातले हे गीत, अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू हांचो हस्वर, गीतरचना समीर हंची.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया हम तुम ह्या फिल्मातलं हे गीत अलका याज्ञिक आणि उदित नारायण हांच्या आवाजात.

हम तुम ह्या फिल्मातल्या ह्या सुंदर अशा गीता संगताक आयचेमची गाता रे मेरा दिल ही कार्यावळ आता हांगात सोंपता. दनपारची 12 वरां जाल्ली आसा. आयकुप्यानो, आता सांगता आमी ह्या उपरांत ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेवन येतले त्या कार्यावळींची रुपरेषा.

आमची सांजवेची सभा सुरू जातली 5:30 सुरवेक इंग्लिशीतल्या योवाणीत आयज ऐकात युअर बॉडी क्लॉक अँड नेचर्स फार्मसी. मारिया एलिना पेरेरा हांणी सादर केल्ली ही कार्यावळ. 5:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो, 6:00 हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 6:05 कार्यावळींची रूपरेषा, उपरांत हवामानाविशी माहिती आणि 6:10 रोजगार वृत्त. 6:15 शब्दुली. 6:30 आयज ऐकात ऑफ ट्यूब आयसीसी T20 बायलांची वर्ल्ड कप पहिली सेमीफायनल. ह्या खेळाचे थेट वर्णन तुमकां ऐकूंक मेळटलें 6:30. तशेंच आमच्यो कार्यावळी ऐकात न्यूज ऑन एअर ह्या एपावरवी. 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, 6:35 कातारां, 7:00 मराठी चित्रपट संगीत, 7:20 प्रादेशीक खबरो आसतल्यो. चावडेर कार्यावळ 7:30. आयच्या कार्यावळीन ऐकात नेव्हिल आफोन्सो हांणी दिल्ली माहिती घरगुती बाग ह्या विशयाचेर. 8:00 कार्यावळींची रूपरेषा, 8:05 मराठीतल्यान खबरो, 8:15 गीत गजल ही कार्यावळ, 8:30 इंग्लिशीतल्या कार्यावळीन आयज ऐकात कन्फ्रंटिंग ड्रग अब्यूज ह्या विशयाचेर दोतोर चेतन शेनॉय हांणी दिल्ली माहिती. वेळ आसा 8:30. 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज एट 9:00, तशेंच 9:15 स्पॉटलायट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतलीं. रातच्या 10:00 गोंयची ल्हारां, 11:00 हिंदीतल्यान तर 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतलीं. 11:10 कार्यावळींची रूपरेषा आणि उपरांत आमची निमणी सभा सोपतली. ऐकुबेनो, ही अशी एक नदर आमी ज्यो कार्यावळी ह्या उपरांत तुमच्या खातीर घेऊन येतले त्या कार्यावळींचेर. आमची मुखावेली कार्यावळ काय खिणातच.

भगिनींनो, घरकुल कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया बेघर ही मुग्धा रेगे यांची कथा आणि त्यानंतर वर्षा मालवणकर यांचं कविता वाचन. तत्पूर्वी ऐकूया हे वैशाली माडे यांनी गायलेलं सुंदरसं गीत.

0: सुंदर अशा ह्या गीतानंतर आता ऐकूया मुग्धा रेगे यांची ही कथा बेघर.
1: सकाळी 8ची वेळ. आशा आपला स्वयंपाक उरकण्याच्या गडबडीत होती, कारण तिला माधवरावांचा आणि अश्विनीचा डबा करून दोघांची रवानगी करायची होती. माधवराव बँकेत मॅनेजर होते तर अश्विनी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला. अश्विनीचे 9चे कॉलेज असले तरी तिला तिचेच आटपण्यास एवढा वेळ लागत होता की आशा तिच्याकडून मदतीची अपेक्षाच करू शकत नव्हती. तेवढ्यात बेल वाजली. आशा नकळत पुटपुटली. कोण आले नेमके या घाईच्या वेळेत? तशीच नॅपकिनला हात पुसत पुसत जाऊन दरवाजा उघडते तर समोर एक वयस्क बाई उभी, केस पांढरे झालेले, जुनाट साडी नेसलेली आणि हातात एक छोटीशी पिशवी. कोण पाहिजे आपल्याला? माधवराव आहेत का? इकडेच राहतात ना ते? हो हो आहेत ना, आत्ताच आंघोळीला गेलेत. आत या ना तुम्ही, येतीलच ते इतक्यात. काही काम होतं का? कोण आलंय म्हणून सांगू त्यांना? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते तुम्हाला? माधवरावांना येऊ देत, मग सांगते मी कोण आहे ते. इतक्यात अश्विनी घाईघाईने बाहेर आली. आई माझा डबा कुठे आहे? लवकर दे ग. अगं हो हो देते. ही पोर म्हणजे. आशा डबा भरण्यासाठी आत गेली. माधवराव बाहेर येतात. कोणीतरी बाई आली आहे हो तुमच्याकडे, बघा जरा तुमच्याकडेच काम आहे म्हणते ती. बाहेर जाऊन माधवराव बघतात तर ती बाई पाठमोरी उभी राहून अश्विनीच्या कृतीचे

निरीक्षण करताना आढळली. माधवरावांचा आवाज कानी पडताच ती गरकन वळली आणि माधवरावांना आश्चर्याचा धक्काच बसला. तू इतक्या वर्षानंतर इकडे काय हवंय तुला? कशासाठी आलीस इकडे? चालती हो आधी माझ्या घरातून. मला तुझे तोंडही बघायची इच्छा नाही. निघून जा बघूया. माधवरावांचा आवाज चढलेला बघून आशा लगबगीने बाहेर आली. काय झालं हो? कोण आहे ही बाई? माधवराव काहीच बोलले नाही. तेव्हा अश्विनीने विचारलं, बाबा कोण आहे त्या? तूच सांग या ना, तू कोण आहेस ते आणि तुझ्या या घराशी काय संबंध आहे तो? माधवराव, दादा मला क्षमा कर रे, मी चुकले. मला म्हातारीला या घरात कुठेतरी एखादा कोपरा दे रे. तुझ्याशिवाय माझं या जगात कोणी आहे का? क्षमा कर म्हणे. ह्या आधीही तू अशीच आली होतीस तेव्हा आम्ही तुला क्षमाही केली होती, पण ह्या खेपेला ते शक्य नाही. तेव्हा आई होती म्हणून मी गप्प बसलो, आता बसणार नाही. तू जा बघूया इथून. माधवरावांचा चेहरा लाल होत चालला होता. दादा मला समजतं रे, पण मी तरी आता काय करू? तू वाटल्यास मला तुझ्या घरात मोलकरीण म्हणून ठेव. बहीण आहे म्हणून कुणाला सांगू नकोस. तुझ्या घरची सारी कामे मी करीन. बहिणीला काहीही करू देणार नाही. दोन घास पोटात घालायला मिळाले की झाले. या देहात प्राण असेपर्यंत मला बेघर करू नकोस. अश्विनीकडे बघत दिवस काढीन. गप्प बैस बघूया. माधवराव तिच्या अंगावर ओरडले. ताई चला आत, शांत व्हा आधी, आंघोळ आटपून घ्या, मी तुमच्यासाठी चहा टाकते. अश्विनी आणि तुम्ही निघा बघूया, संध्याकाळी बघूया काय ते. अश्विनीला जाऊ दे, माझा मूड गेला. मी नाही आता जात बँकेत. माधवराव बाहेर बाल्कनीत आरामखुर्चीवर जाऊन बसले. अश्विनीने कॉलेजात जाण्याचे टाळले. दुपारचे जेवण माधवराव तिच्या पंक्तीत करण्याचे टाळतात. ती आमच्या बरोबर टेबलावर बसली आहे हे पाहून ते उठून जाण्यास निघतात तेव्हा तीच म्हणते, दादा तू आणि अश्विनी जेवून घ्या, मी वहिनीसाठी थांबतच होते, पण त्यांनीच आग्रह केला म्हणून तुमच्या पंक्तीला बसले. तू जेव शांतपणे, मी बाहेर बसते. तुम्ही का हो तिच्याशी एवढ्या तुच्छतेने वागता? बहीणच आहे ना ती तुमची, रक्ताचं नातं आहे तिच्याशी तुमचं. क्षमा करा एकदा त्यांना. आशा माधवरावांना समजवण्याचा प्रयत्न करीत होती. असा गुन्हा तरी काय केला आहे बाबा आत्याने ज्याच्यासाठी तुम्ही कधी नव्हे ते एवढे कठोर झाला आहात? सांगा ना बाबा. बेटा तू अजून लहान आहेस, तुला नाही कळायचे. तुझी आत्या दिसते तितकी साधी नाही. तुझी आजी हिचा पराक्रम बघूनच हे जग सोडून गेली, नाहीतर ती आजही असती आपल्यात. सगळा दिवस तणावातच पार पडला. नंतरचे चार पाच दिवसही असेच गेले. माधवरावांचा नित्यक्रम चालू झाला, पण ते असताना ती त्यांच्या समोर येत नसे, कारण तशी तिला माधवरावांची ताकीदच होती. जर तुला या घरात आसरा हवा असेल तर तू माझ्या नजरेस पडता कमा नये, मला तुझे तोंडही पाण्याची इच्छा नाही. नाईलाज असल्याने तिलाही हे सारे सहन करणे भागच होते. नशिबी आलेले भोगण्यापलीकडे पर्यायच नव्हता. हळूहळू ती आपल्या वहिनीला कामात मदत करू लागली. आपले मन रमवण्यासाठी अश्विनीचे सारे काही पाहू लागली. पण अश्विनीचे सारे काही हीच बघते म्हटल्यावर आशालाही ते मनातून कुठेतरी खटकू लागले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. अश्विनी ही आई आई करण्याऐवजी आता आत्या आत्या करू लागली. मात्र काही केल्या ती माधवरावांचे मन वळवू शकत नव्हती. हीच गोष्ट राहून राहून मनाला बोचत असे तिच्या. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा आपला भाऊ आपल्या हातून झालेल्या चुकीमुळे आपल्याला क्षमा करत नाही हे तिच्या मनाला खात असे. आई दादाचा विरोध असतानाही कोवळ्या वयात आपण मधूबरोबर पळून गेलो आणि आपल्याच हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. बरोबर आणलेला पैसा दागिने सारे काही मधूने आपल्या ताब्यात घेतले. माझ्याशी लग्न केले खरे, पण त्याचा जाच केल्या काही थांबेना. प्रेम मिळेल या आशेने त्याच्याबरोबर मी सारे काही सोडून आले. पण मधू शारीरिक आणि मानसिक जाचापलीकडे दुसरे काहीच देऊ शकला नाही. जेव्हा मला कळले की मी गर्भवती आहे तेव्हा मी नकळत परत आईच्या कुशीत गेले. आईनेही मला मोठ्या मनाने माफ केले. दादाने मला त्यावेळेस माफ केले होते, पण ह्या खेपेस काय, त्याचेही बरोबर आहे म्हणा. माझंच चुकलं. माझ्या प्रेमाचं प्रतीक माझ्या पोटात वाढत होतं. मधूने या काळात माझी साधी विचारपूसही केली नाही आणि बाळंत झाल्याबरोबर काही दिवसातच मधू मला भेटण्यास आला आणि मला भुरळ पाडून गेला. मीही त्याच्यावर जीवापाड प्रेम केले होतेच. तेव्हा पुन्हा एकदा त्याच्या गोड वाणीला भुलून आपल्या अवघ्या दीड महिन्याच्या पोरीला आईच्या ओटीत ठेवून न सांगता पुन्हा मधूबरोबर मी निघून गेले, कारण मधू मुलीची जबाबदारी घेण्यास तयार नव्हता. पिल्लांना पंख फुटले की ती उडून जातात. माझ्या बाबतीत मात्र उलटे झाले. पक्षीच आपल्या पिलांना सोडून घरट्यातून उडून गेला, पुन्हा एकदा नराधमाच्या तोंडी जाण्यासाठी. बाबा मला तुम्ही स्पष्टपणे सांगा, तुम्ही आत्याशी असे का वागता? ते दुसऱ्याचा अपराध पोटात घालून त्याला माफ करावं सांगणारा माणूस स्वतःच्या शब्दावर का फिरतो हे मला कळू देत. मी आता लहान नाही बाबा. आत्या इतक्या चांगल्या आहेत आणि तुम्ही तिला माफ

0: का करत नाहीत? असा गुन्हा तरी काय केला आहे आत्याने? काही गोष्टी अंधारातच असलेल्या बऱ्या असतात पोरी, माधवराव अश्विनीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. हे जरी खरं असलं तरी आज मला खरे काय ते कळलेच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाहीत तोवर मी पाण्यालाही शिवणार नाही. मी तुमचीच मुलगी आहे, अश्विनी माधवरावांचा हात बाजूला सारत म्हणाली. आशा ही बाहेर येत म्हणाली, सांगा की तिला किती दिवस थांबणार आहात, आमच्यापासून कशाला लपून ठेवता? तुम्हाला जाणून काय करायचे आहे? ती या घरात आणखी राहणार नाही हे मात्र खरे. पाहिजे तर तिला बाबांच्या त्या जुन्या घरात जाऊन राहू देत. इकडे नको ती मला, तिकडे राहिली की मलाही मनस्ताप नाही. अहो हे सारे ठीक आहे, पण तुम्हाला होणाऱ्या तापाचं कारण काय? आशाही खरे कळल्याशिवाय गप्प बसायला तयार नव्हती. अश्विनीही बाबा सांगा म्हणून अडून राहिली. आज ह्यांना खरे काय ते सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही हे कळताच माधवराव म्हणाले, बसा आज तुम्हाला सांगून तो शोक्षमोक्षच लावूया. आशा, ज्या नंडेचा तुला इतका पुळका आहे ना, तिच्यामुळेच माझी आई या दुनियेला सोडून गेली. आमचा नकार असतानाही पळून जाऊन मधुशी लग्न केले, पण जेव्हा आम्हाला कळले की तिला त्याच्याकडे फार त्रास होत आहे तेव्हा तिला क्षमा केली आणि तिचे बांधपण केले. काही महिन्यातच मधू परत आला आणि ही त्याला त्याचा हात धरून पुन्हा कोणालाही न सांगता निघून गेली. आपल्या पोरीचा विचारही आला नाही हिच्या मनात. आईला मात्र ह्या खेपेला धक्काच बसला. इवल्याच्या मुलीला वाढवणार कोण होते? त्यात गावातल्या लोकांचे हजार प्रश्न. त्याला तोंड देता देता आमच्या नाकीनऊ आले. आम्ही गाव सोडून मुंबईला आलो. माधवरावांचे बोलणे ती पडद्याआडून उभे राहून ऐकत होती. ते पुढे म्हणाले, मुंबईला आल्यावरही लोकांनी या लहान मुलीची आई कोण हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शेवटी मीच लोकांना सांगितले की ही माझीच मुलगी, तिची आई तिला जन्म देताच देवाघरी निघून गेली. आशा, तुझ्या वडिलांनाही हेच खरे वाटले म्हणून मला विदूर समजून तुझे लग्न माझ्याशी लावून दिले. म्हणजे अश्विनी? हो, अश्विनी माझी मुलगी नसून माझी भाची आहे. पुढे तुलाही मूल न झाल्याने तूही अश्विनीवर जीवापाड प्रेम केलेस, पण या सगळ्या धकाधकीत आई मात्र आम्हाला सोडून निघून गेली. मला मूल झालेच नाही की ते तुम्ही होऊ दिले नाहीत. एक खोटे बोललात तसे दुसरेही खोटे केले असेलच तुम्ही. आशाचा कंठ दाटून आला. तुला वाटत असेल तर तसे समज आशा, पण परमेश्वराला माहीत आहे खरे काय आहे ते. तूही अश्विनीवर मुलीप्रमाणेच प्रेम केलेस ना, मग आता काय झालं तुला? अश्विनी एवढा वेळ सारे ऐकत होती. पडदा बाजूला सारत अश्विनीने तिला मिठी मारली आणि आई म्हणत तिच्या कुशीत शिरली, पण तिने अश्विनीला जवळ घेतले नाही. आपले सामान उचलले नी घराबाहेर गेली. दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटण्याची वेळ टळून गेली तरी अश्विनी घरी कशी आली नाही म्हणून माधवरावांना आशाने विचारले, अश्विनीचा काही फोन वगैरे आला होता का? हो. अजून कशी आली नाही ही पोर, मोबाईल ही ऑफ आहे. इतक्यात दरवाजावर थाप ऐकू आली. दार उघडताच गुरख्याने एक चिठ्ठी दिली, अश्विनी बिटिया देके गई है आपको देने के लिए. तीर्थरूप आई बाबा, साष्टांग नमस्कार, मला माफ करावे. मी माझ्या जन्मदात्रीचा शोध घेण्यास जात आहे. आयुष्यभर ज्या बाईने त्रास भोगले ती मला सापडली तर तिचे निदान शेवटचे काही दिवस माझ्याबरोबर सुखात जावे याचा मी प्रयत्न करीन. हीच इच्छा असल्याने मी आपले घर सोडून जात आहे. माझा शोध घेऊ नये बाबा. जर आम्हा दोघांना माफ करू शकलात तर पुढे कधीतरी आम्ही तुमच्याकडे जरूर येऊ. कळावे आपली लाडकी अश्विनी. आशाने चिठ्ठी माधवरावांच्या हातात ठेवली. शेवटी आपलं ते आपलंच, रक्त रक्ताकडे जाणार. पाण्यात कितीही काठी मारली तरी ते वेगळं होतं का? मी मात्र निपुत्रिकच ठरले. माधवराव तरी यावर काय बोलणार होते?
1: मुग्धा रेगे यांची बेघर ही कथा नुकतीच आपण ऐकलीत. भगिनीनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोरी आमोणकर यांनी गायलेली ही भक्तिरचना.

0: मैत्रिणींनो, सुंदर अशा ह्या भक्तिरचनेनंतर घरकुल कार्यक्रमात यानंतर ऐकूया वर्षा मालवणकर यांचं कविता वाचन.
1: नमस्कार. मी आज काही कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे रिंगण. शिकली सवरली तिच्या पंखात बळ आलं म्हणून बाई कधी परंपरेच्या जोखंडातून मुक्त झाली असे म्हणताच येत नाही. परंपरेचे जोखंड इतके घट्ट आहेत की ते तुटतात तुटत नाहीत, पण ते कधीतरी तुटणारच यावर आपण विश्वास ठेवूया आणि पुढे पुढे चालत राहूया. कविता सादर करते, कवितेचे नाव आहे रिंगण. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. घरात नसते बोलण्याची सोय काही. घरात नसते बोलण्याची सोय काही. फुगडीच्या रिंगणात येऊन गोष्ट सांगते स्वतःचीच. घरात नसते बोलण्याची सोय काही. फुगडीच्या रिंगणात येऊन गोष्ट सांगते स्वतःचीच. वेदनेचे व्यक्त होते दुःख सारे सारे अबोल. वेदनेचे व्यक्त होते दुःख सारे सारे अबोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. दिले झोकून तुला घुटमळाया रिंगणात. दिले झोकून तुला घुटमळाया रिंगणात. आणि तुझ्या पावलांची वाट अजून घुटमळे पावलात. दिले झोकून तुला घुटमळाया रिंगणात. आणि तुझ्या पावलांची वाट अजून घुटमळे पावलात. तुझ्या मुक्तीचाही ठरतो इथे अर्थ किती फोल. तुझ्या मुक्तीचाही ठरतो इथे अर्थ किती फोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. झळा उन्हाच्या सोसल्या किती. झळा उन्हाच्या सोसल्या किती. कळा रात्रीच्या भोगल्या किती. झळा उन्हाच्या सोसल्या किती. कळा रात्रीच्या भोगल्या किती. जन्मभर जे जपले त्याचे झाले तोलमोल. जन्मभर जे जपले त्याचे झाले तोलमोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. परंपरेचे देऊन नाव किती तुडविले तुला. परंपरेचे देऊन नाव किती तुडविले तुला. पायात बांधून चाळ हवे तसे बंदिस्त केले. परंपरेचे देऊन नाव किती तुडविले तुला. पायात बांधून चाळ हवे तसे बंदिस्त केले. देखावा करतात देखावा करतात करून तुझी पूजा. वाजून संबळ आणि ढोल. देखावा करतात करून तुझी पूजा. वाजून संबळ आणि ढोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. सखे रिंगणातून बाहेर ये. सखे रिंगणातून बाहेर ये. हवे तर रिंगण फोडून बाहेर पड. सखे रिंगणातून बाहेर ये. हवे तर रिंगण फोडून बाहेर पड. देखाव्याचे नाटकीपणाचे. देखाव्याचे नाटकीपणाचे झिडकार सारे डौल. देखाव्याचे नाटकीपणाचे झिडकार वरवरचे डौल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. माणसांच्या गर्दीत मला बेघर झालेले म्हातारी आजी आजोबा हमखास दिसतात. वेडे म्हणतो आपण त्यांना, कारण ते वेड्यासारखेच वागतात. मला नेहमी प्रश्न पडतो, ही पिकलेली पाने अशी वाऱ्यावर का पडावी. यांना सांभाळणारी रोपटी कुठे नाहीशी झाली. की ती स्वतःलाच वाऱ्याबरोबर झोकून देत असावी, प्रश्नच आहे. कवितेचं नाव आहे म्हातारपणाला फुटतात पाय. कुणालाच कळले नाही म्हातारीच्या मनात आले काय. कुणालाच कळले नाही म्हातारीच्या मनात आले काय. अशी गेली निघून घरातून जणू उंबऱ्याला फुटले पाय. कुणी म्हणाला माजली आहे, कुणी म्हणाला आहे वेडी. कुणी म्हणाला माजली आहे, कुणी म्हणाला आहे वेडी. सगळ्याच्या पलीकडे म्हातारी तिलाच ठाऊक करते काय. सगळ्याच्या पलीकडे म्हातारी काय सांगू. मध्यरात्रीही तिची चालते पायपीठ. सगळ्याच्या पलीकडे म्हातारी काय सांगू.

मध्यरात्रीही तिची चालते पायपीट, नाहीत कसली खंत, नाहीच कुणाला भीत. खूप सहन केला अपमान, खूप सहन केला अपमान शब्दांचा मारा. नको नको कोंड मारा म्हणत निघाले म्हातारी सर्व भावनांच्या पार. कोण कुठली जाते कुठे, कोण कुठली जाते कुठे प्रश्न समोर येतो. कोण कुठली जाते कुठे प्रश्न समोर येतो, म्हातारी काहीच बोलत नाही, पदर मात्र डोळ्याकडे जातो. कोण कुठली जाते कुठे प्रश्न समोर येतो, म्हातारी काहीच बोलत नाही, पदर मात्र डोळ्याकडे जातो. घरदारं उघडी असायची, घरदारं उघडी असायची ती घरात होती तेव्हा. घरदारं उघडी असायची ती घरात होती तेव्हा, आता तीच पडल्यावर उघड्यावर तोंड बंद करून कुलूप लागतंच दारावर वरच्यावर. घरदारं उघडी असायची ती घरात होती तेव्हा, आता तीच पडल्यावर उघड्यावर तोंड बंद करून कुलूप लागतंच दारावर वरच्यावर. आयुष्यात उसंत न घेतलेली म्हातारी आता सुद्धा राबत आहे. आयुष्यात उसंत न घेतलेली म्हातारी आत्ता सुद्धा राबत आहे. वेडी म्हणून घेण्यासाठी रस्ते रस्ते झाडत आहे. नसो कचरा नसो घाण झाडत असते म्हातारी. नसो कचरा नसो घाण झाडत असते म्हातारी, जसा रिकामा करावा ऊर झाडून सगळ्या आठवणी. उघडत नाही तोंड, उघडत नाही तोंड कुणाकडे पसरत नाही हात. उघडत नाही तोंड कुणाकडे पसरत नाही हात, कुणी दिलं तरच खाणार, नाहीतर उपाशीच सरती रात. आकाशाचे छप्पर घेऊन कोणत्या दिशेने नाही ठाऊक. आकाशाचे छप्पर घेऊन कोणत्या दिशेने नाही ठाऊक, देहभान हरपून म्हातारी जाय. कुणालाच कळले नाही म्हातारीच्या मनात आले काय, अशी गेली निघून घरातून जणू उंबऱ्याला पुटले पाय. म्हाताऱ्यांना गृहीत धरू नये कोणी, त्यांच्याही मनात उठतात वादळे. म्हाताऱ्यांना गृहीत धरू नये कोणी, म्हाताऱ्यांना गृहीत धरू नये कोणी, त्यांच्याही मनात उठतात वादळे. करून करून करणार काय, करून करून करणार काय, रडत जगणार नाहीतर मरून जाणार. रडत जगणार नाहीतर मरून जाणार, असे म्हणणाऱ्यांना ठाऊक नाही म्हातारपणालाही फुटतात पाय, म्हातारपणालाही फुटतात पाय. माहेरची ओढ लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला असते, कारण माहेर असतंच इतकं गोड. माहेरचं अंगण, तिथल्या भिंती, सगळे सगळेच आपले सवंगडी असतात. त्यांना भेटायला पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं, पण येताना मात्र पाय निघत नाही. कवितेचं नाव आहे माहेर. इथून निघताना दरवेळी माझं असं होतं, इथून निघताना दरवेळी माझं असं होतं, न्याहाळते मी भिंती दरवाजे खिडक्या, न्याहाळते मी भिंती दरवाजे खिडक्या, नको तितकं मन गहिवरतं, इथून निघताना माझं असं होतं. घर भिंती अंगण माझघर सगळेच बोलके होतात, घर भिंती अंगण माझघर सगळेच बोलके होतात, मी फक्त ऐकत जाते ते बोलून हलके होतात. जेव्हा जेव्हा येते इथे, जेव्हा जेव्हा येते इथे, तेव्हा तेव्हा असं होतं, माझं मलाच कळेना माझं असं का होतं. गोडधोड चविष्ट सारं करून घालते आई, गोडधोड चविष्ट सारं करून घालते आई, तुझ्या घरी तुला कोण देईल तिची काळजी जात नाही. भित्री मी आहे खरी तिच्यासमोर हुशारीने वागते, भित्री मी आहे खरी तिच्यासमोर हुशारीने वागते, नवऱ्या सासूच्या गोष्टी साखर पाक लावून सांगते. भित्री आहे खरी समोर तिच्या हुशारीने वागते, नवऱ्या सासूच्या गोष्टी साखर पाक लावून सांगते. मनातलं बरंच काही तिला न सांगता कळतं, मनातलं बरंच काही तिला न सांगता कळतं, इथून निघताना दरवेळी माझं असं होतं, दरवेळी माझं असं होतं. जन्माला आली मुलगी तर अजूनही नाकं मुरडली जातात. मुलीलाच घरादाराचा दिवा मानणारे कुटुंब अपवादानेच भेटतात. मुलींना जगवा शिकवा म्हणजे समाज समृद्ध बनेल, समाज सशक्त बनेल, हे अजूनही का पुन्हा पुन्हा आपल्या मनावर बिंबवावं लागतंय? विचार आपल्या मानसिकतेचा करावा लागेल, मुलींचा नाही. कवितेचं नाव आहे मुली. कशा किड्या मुंग्यांसारख्या मारल्या जातात मुली, कशा किड्या मुंग्यांसारख्या मारल्या जातात मुली, नसतात सुरक्षित गर्भात, नसतात सुरक्षित गर्भात आपल्या माणसांपासून, बाहेरच्या जगाचा अंदाज येण्याआधीच चिरडल्या जातायत मुली. तऱ्हेतऱ्हेच्या नजरेतून स्वतःला वाचवतात, तऱ्हेतऱ्हेच्या नजरेतून स्वतःला वाचवतात, काय सांगू कशा कशा स्वतःला जपतात मुली. पंखांमध्ये बळ दिलं तर

0: आकाशाला गवसणी घालणारच. पंखांमध्ये बळ दिलं तर आकाशाला गवसणी घालणारच. फितूर नसते आकाश, फितूर नसते आकाश ते जिद्दीच्या पंखांना कवेत घेणारच. पंखच छाटून टाकले तर सांगा कशा सावरणार मुली, पंखच छाटून टाकले तर सांगा कशा सावरणार मुली. जगू द्या ना आम्हा मुलींना, जगू द्या ना आम्हा मुलींना स्वच्छंद पाखरांसारखं, जगू द्या ना आम्हा मुलींना स्वच्छंद पाखरांसारखं. पंखांमध्ये थोडं बळ द्या, पंखांमध्ये थोडं बळ द्या आम्ही आभाळभर फुलत राहू. पंखांमध्ये थोडं बळ द्या आम्ही आभाळभर फुलत राहू. जिद्दीची घेऊन झेप तुमच्या स्वप्नांना फुलवत राहू, जिद्दीची घेऊन झेप तुमच्या स्वप्नांना फुलवत राहू. आपलं बालपण समृद्ध व्हायचं असेल तर त्याला कुटुंबाची साथ लागते. गोष्टी सांगत सांगत मुलांना वाढवणारी आजी लागते, धाक दाखवत शिस्त शिकवणारी आई लागते. थोडक्यात काय तर प्रत्येक घराला एक आई लागते, एक आजी लागते, म्हणजेच एक स्त्री लागते. माझी शेवटची कविता सादर करते म्हातारीची गोष्ट. परवा गडगडाटासह पडला पाऊस, परवा गडगडाटासह पडला पाऊस तेव्हा लेख म्हणाली आई म्हातारीचा दगड लागला का तुला. मी ऐकतच राहिले. आजीने सांगितलं ढगातून म्हातारी दगड टाकते. मी नाही भीत, तूही नको भिऊस. माझ्या बालपणीही होती म्हातारी, माझ्या बालपणीही होती ढगात म्हातारी दगड धोंडे पाडायची, चार एक महिने सारा राग काढायची. तीच म्हातारी तीच पारंपरिक गोष्ट, तीच म्हातारी तीच पारंपरिक गोष्ट. म्हातारीच सांगते म्हातारीची गोष्ट, म्हातारीच सांगते म्हातारीची गोष्ट. माझ्यासारखीच माझी लेक मन लावून ऐकते. ढगातली म्हातारी कधीही मरणार नाही, ढगातली म्हातारी कधीही मरणार नाही. तिला घराघरातल्या प्रत्येक म्हातारीनं अमर केलंय, तिला घराघरातल्या प्रत्येक म्हातारीनं अमर केलंय. म्हणूनच घराघरात असावी एक म्हातारी, म्हणूनच घराघरात असावी एक म्हातारी. ढगातल्या म्हातारीची गोष्ट सांगणारी, ढगातल्या म्हातारीची गोष्ट सांगणारी.
1: भगिनींनो, आपण ऐकत होतात वर्षा मालवणकर यांचं कविता वाचन. घरकुल कार्यक्रमात आता घेऊया छोटीशी विश्रांती.
2: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादैव वाहिनीवर घरकुल.

0: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर तिन्ही सांजा।
1: कार्यक्रमात यानंतर अनुराधा पौडवाल यांचा हा स्वर।

कार्यक्रमात यानंतर बकुल पंडित यांचा हा स्वर, हे बंध रेशमाचे या नाटकासाठी. नाट्यपद शांता शेळके यांचं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

कार्यावळीन आत ऐकूया माका गोंडायलो हे गीत. जेरम डिसोझा तशेंच लुट्स कुलासो हांचो हो आवाज.

यगिता सांगा ता कानळावळा ही कार्यावळा हांगाच सोपता. आता बरोबर 1 वर जाऊन 30 मिनटांचेर आयकूंक रवात मराठीतल्यान खबरो कांय खिणांतूच.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही. यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर

0: सोडू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेकजण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं अॅप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं, मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी

0: तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे महादेव चॅनल ऐकू. आता 1:40 आणि 13 सेकंद झाले असा.

करेवळीन आता ऐकूया रामानंद जोशी हाणी गायिल्ली अशोक भोसले हांची ही गीतरचना. संगीतबद्ध केल्या बी एस मठ हाणी.

0: सदाफुली कार्यावळीनं आता घेऊया होलांचाच विसव.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
0: सदाफुली कार्यावळीनं आता ऐकूया प्रताप आमोणकर हाणी गायली ही प्रकाश पाडगावकर हांची गीतरचना.

कार्यावळी ना आता ऐकूया सौतन ह्या फिल्मातले हे गीत. लता मंगेशकर हाणी गायिल्ले हे गीत असा सावन कुमार हांचे. गीतरचना संगीतबद्ध केल्या उषा खन्ना हाणी.

आणि आता सत्ते पे सत्ता ह्या फिल्मातलं हे गीत ऐकूया. किशोर कुमार, भूपेंद्र सिंग तसेच सपन चक्रवर्ती हांचं हौस्वर. आर डी बर्मन हांणी संगीतबद्ध केली ही गीतरचना सत्ते पे सत्ता ह्या फिल्मा खातीर. गीतरचना गुलशन बावरा हांची.

ऐकू पेनो, या वेळार तुम्ही ऐकतात हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ. कार्यावळ पुढे वर्तन ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केली ही गीतरचना शागिर्द ह्या फिल्मा खातीर.

नमस्कार आणि योकार मोगळा ऐकू बेंदू 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलो वॉट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. बरोबर सांजेची 5 वरां जावन

तर ऐकू बनू आजच्या कार्यावळीची सुरुवात युवावाणी ह्या कार्यावळीत. आमच्या बरोबर असत बाब वेली आर जे. रासवाद घेऊयात इंग्लिश युवावाणी कार्यावळीचं.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी ह्यो सत्क मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन आंध्र प्रदेशाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसात. ह्या दौऱ्या वेळार ती सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेश आनी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेशाच्या पहिल्या दिक्षांत समारंभाक उपस्थित रावतली. कृषी क्षेत्राचो विकास केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार जावपाक शकना अशें केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी भर दिला. भारतीय लष्कराक आपली ताकद खंयच्याच एका व्यक्तीकडच्यान न्हय तर सैनिक कमांडर, माजी सैनिक, तांचे कुटुंबीय आनी देशातले नागरिक हांच्या अढळ विश्वासातल्यान मेळटा अशें प्रतिपादन लष्कर मुखेली जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी केलां. अथेन्सांत मुख्यालय आशिल्ल्या युरो बँकेन ग्रीस ते भारत अशा सीमापार पैशांच्या हस्तांतरणा खातीर युपीआय आधारीत सेवा सुरू केल्या. हो उपक्रम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हळ्यार एनपीसीआयच्या एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड वांगडच्या बँकेच्या धोरणात्मक सहयोगाचो एक भाग आसा. शेतकऱ्यांक आधुनिक शेती यंत्रसामुग्री सहजपणान उपलब्ध करून दिवप आनी कृषी क्षेत्राक बळकटी दिवपाच्या उद्देशान मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सुधारित कस्टम हायरिंग सेवा योजना अंतर्गत ट्रॅक्टर भाडे दरात सुदारणेक मान्यताय दिल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकू बंधू जाणून घेऊया आजच्या तिसऱ्या प्रसारणात महादेव वाहिनीचे वितरित जाऊपी कार्यावळींची रूपरेषा. तर सगळ्यात पहिली बरोबर 15 मिनिटांचेर तुमका शब्दुली ही कोकणी गीतांची कार्यावळ ऐकूपाक मेळटली आणि ताचे उपरांत 15:30 कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो जातल्यो आणि उपरांत कातारांची कार्यावळ 17:35. 7:00 मराठी चित्रपट संगीत गीतांची कार्यावळ. ये कार्यावळीचो मुजरत तुम्ही आस्वाद घेऊचो.

मुखार सरतना चावडेर ही कार्यावळ 7:30 आणि आयज चावडेर ही कार्यावळीत घरगुती बाक या विषयाक धरून नेवेल आल्फोन्सो हांचे मार्गदर्शन लाभतले. ताचे उपरांत मुंबई केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो 8:05 सहक्षेपीत करून 8:15 गीत गजल ही कार्यावळ जातली. 8:30 इंग्लिशेतल्यान खाशेली कार्यावळ आसतली. ताचे उपरांत दिल्ली केंद्रावेल्यान विविध अश्यो खबरांच्यो कार्यावळी आमी 8:45 सहक्षेपीत करतले. जातूं भितर समाचार संध्या हिंदीतल्यान खबरो 8:45 जाल्यार 9:00 न्यूज 9 इंग्लिशेतल्यान खबरो जातल्यो. स्पॉटलायट 9:15 आनी मनी टॉक 9:30 उपरांत मंथन 9:45 जातलें.

ऐकू पेनू राती 10 ते 11 वरा मजगती गोयची ल्हारा ही कातारांची कार्यावळ खास तुमचे खातीर आसतली. मुजरत हे कार्यावळीचो तुम्ही सगळ्यांनी आस्वाद घेवचो. हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 11 वरांचेर सहक्षेपीत करून 11 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो सहक्षेपीत जातले. आनी राती बरोबर 11 वरां 12 मिनटांचेर आयचे म्हादयवाहिनीचे प्रसारण सोपतले. तर आयकू पेनू ही आशिल्ली आयच्या दिसाक म्हादयवाहिनीचेर वितरीत जावपी कार्यावळींची रुपरेषा.

तेच पर ऐकू बनो 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो चॅनलाचेर तुमका सध्याक रेनबो सांस ही विविध अशी गीतांची कार्यावळ ऐकूपाक मेळटली. कार्यावळीत ल्हानसो विसव घेवन 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, 9:35 रेनबो सांस ही कार्यावळ परत चालू जातली आणि 6:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आसतल्यो. 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावयल्यान आनी ताचे उपरांत 7:10 सावन हॅलो चित्ररंजन ही फोन इन कार्यावळ खास तुमचे खातीर. कार्यावळीक ल्हानसो विसव घेवन कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो 7:20 जातले आनी 7:30 हॅलो चित्ररंजन ही कार्यावळ चालू जातली. कातारांची कार्यावळ 8:00 जातकच 8:30 सदाबहार ही पोरणी हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ जातली आणि 9:00 News@9 इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतलेत. मुखार सरतना राती बरोबर 9:15 ट्विस्ट ही कार्यावळ जातली पाश्चात्य संगीताचेर आधारित आणि 10:00 हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले. 10:05 पाश्चात्य संगीताचेर आधारित द कंट्री म्युझिक अवर ही कार्यावळ जातली. 11:10 पाश्चात्य संगीताचेर आधारित हार्ट टू हार्ट ही सॉफ्ट मेलोडियस गीतांची कार्यावळ आणि रातीक बरोबर 12:10 कार्यावळ सोपतली. तर ऐकूबेनू ही आशिल्ली आयच्या दिसाक FM रेनबो वाहिनीचेर वितरित जावपी कार्यावळींची रूपरेषा.

0: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: ऐकू पेनू बरोबर 6:11 जातात आणि तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादई चॅनल. ऐकू पेनू जाणून घेऊया फाल्याच्या दिसाक म्हादई वाहिनीचेर वितरित जावपी कार्यावळींची रूपरेषा. तर सकाळी बरोबर 5:50 आमच्या प्रसारणाक आरंभ जातलो आणि 6:10 आमचो आधार ही विविध अशी भक्तिगीतांची कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. शुभप्रभात ही कार्यावळ, विविध गीतांची कार्यावळ 7:07 सावन चालू जातली आणि उपरांत 7:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि उपरांत 8 सावन विविध अश्यो खबरांच्यो कार्यावळी दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपीत जातले. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ, अकला देवी मारुलकर हांचे गायन आणि राग ज्ञानकली हो ती सादर करतलेत. ताचे उपरांत गातार हे मेरा दिल, 11:05 हिंदी गीतांची कार्यावळ आणि बायलां खातीर आशिल्ली खास कार्यावळ फोन इन अस्तुरी बरोबर 12:05

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात

ऐकू बेनूस शब्दुली हे कार्यावळीची सुरुवात सुंदर अशा गीतान आशा भोसले हांचा आवाज, डॉक्टर मनोहर राय सरदेसाय हांची उतरा आणि अशोक पत्की हांचे कंपोजिशन।

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

ऐकू बेनू शब्दुली ही कोकणी गीतांची कार्यावळ तुम्ही ऐकतात. कार्यावळीन सध्याक हिमा सरदेसाय हांचो आवाज, युसूफ शेख हांची उतरां आशिल्ले. आमोरेच्या मंद मळार हे गीत निकतेच आम्ही ऐकलेत. 22:22 जातात. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. मुखार सरतना सुनील केरकार आणि मुग्धा गावकर हांचो जोड आवाज.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन आंध्र प्रदेशाच्या दोन दिसांच्या दौऱ्यार आसात. ह्या दौऱ्यावेळार ती सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेश आनी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेशाच्या पहिल्या दिक्षांत समारंभाक उपस्थित रावतली. राष्ट्रपती आज विशाखापट्टणमात सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेशाच्या पहिल्या दिक्षांत समारंभाक उपस्थित आसा आनी 2020-2025-26 ह्या शैक्षणिक वर्सा मजगती पदवी आनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुराय करपी 373 विद्यार्थ्यांक पदव्यो प्रदान करतली. कृषी क्षेत्राचो विकास केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार जावपाक शकना अशें केंद्रीय कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी भर दिला. हरियाणात हिसार हांगा आयोजित खेत बचाव अभियानाच्या समारोप समारंभात उलयतना चौहान हांणी सांगले की सरकार अशा एका मोबायल एपाच्या निर्मितीचेर काम करता जाचे वरवीं माती आनी ताका आवश्यक आशिल्ल्या

0: ऐकू बनू कातारांच्या कार्यावळीचो आस्वाद आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ म्हादई चॅनलाचेर. बरोबर 6:38 आणि 15 सेकंद जातात. कातारांच्या कार्यावळीत नुकतेच बाब पीटर हांणी गायल्ले मोग बूम बूम हे कातार आम्ही ऐकलेत.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: ऐकुपेनू कातारांच्या कार्यावळीक सोपयता आसतना हे निमणे कातार लोर्ना हांच्या आवाजान निकतेच आमी आयकलेत. कातारांच्या विश्वांत जाणी आपली नामना जोडली. फकत गोंयांतच न्ही तर पुराय भारत आनी पुराय देशभर ज्यो आपले आवाजान लोकांची मनां जिकली अशी लोर्ना बाय तांच्या आवाजांतले कातार निकतेच आमी आयकलेत. एका परस एक दर्जेदार अशी कातरां लोर्नाबाईच्या आवाजांत आमी प्रत्येक जण ऐकतात. आणि लोर्नाबाई म्हटले काय आमकां सगळ्यांक याद जाता ते त्यांचे पिसो वा बेबदो सारखिले कातर आजून लेगीत आमच्या प्रत्येक गोंयकाराच्या वाठार आसा. तर ऐकुपेनू ह्या कातारा वांगडाच आयची आमची कातारांची कार्यावळ हांगा सुरू सोंपता.
1: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आणि तांकां पोटाची दुयेंसां जाता. ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा. प्लास्टिकचो वापर बंद करुया. गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

0: श्रोतेहो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग, विष्णू माय,
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज अगदी रोज।

श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादळी वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. 7:02 होत आहेत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि कार्यक्रमाची सुरुवात आशा भोसले यांच्या स्वरातील.

श्रोते हो, 7:10 झाली आहेत. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची मादळी वाहिनी. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम चालू आहे आणि कार्यक्रमात पुढे जाताना लता मंगेशकर यांच्या स्वरात जिवाळा या चित्रपटातील गदीप माडगुळकर यांची रचना असलेलं हे पुढील गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे

श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या जोडस्वरातील जांभूळ पिकल्या झाडाखाली.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. ऐकूयात कोकणीतून प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग हे देशाच्या आर्थिक जडणघडणीत महत्वाची भूमिका साकारता. राज्यात लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमाण वाढला असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळा. गोय वीज खात्यान 7.5 लाख गिरायकांची बिलां दुरुस्त केल्यात आणि सुधारित बिलां धाडल्यात अशी माहिती वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी दिल्या. मानवी मूल्य आणि तत्वांक महत्व दीत एक सक्षम पिळगी घडोवपाची जबाबदारी शिक्षण क्षेत्रांचेर आसा असे मत नामनेचे संशोधक पद्मी विभूषण अनिल काकोडकर हांणी व्यक्त केल्या. आणि राष्ट्रीय सहकार सप्तका निमतान सहकार खात्यावतीन फाल्यां सहकार भवन कुर्टी फोण्या हांगा कृषक सन्मान दीस कार्यक्रमाचे आयोजन करपात आयला. आता पुराय खबरो. लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग हे देशाच्या आर्थिक जडणघडणीत महत्वाची भूमिका साकारता. सध्या देशात उद्यम पोर्टलावरवी 7 कोटी उद्योग नोंद जाल्यात, जे भारतातल्या 32 कोटी नागरिकांक रोजगार दितात. गोंयातूय उद्योग मळाक घटमूट करपाक राज्य सरकारान वेगवेगळे उपक्रम चालीक लायल्यात. तशेंच राज्यात लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमाण वाढलां अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. संवसारीक लघु मध्यम आणि सूक्ष्म दिसाच्या फाटभुंयेर ते पणजे उद्देग खात्यान आयोजित केल्ल्या कार्यावळीत उलयताले.
2: MSME ही तशी पळोवंक वचत जाल्यार बॅकबोन ऑफ द इंडियाज इकॉनॉमी.

सहकारी संस्थांचो भोवमान जातलो. भौशीक बांदकाम मंत्री आनी मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी आयज मडगांवांत जनता दरबार घेवन लोकांच्यो अडचणी आयकून घेतल्यो. आयज सकाळीं मडगांव नगरपालिका सभाघरांत आनी उपरांत जिल्लोधिकारी कार्यालय प्रकल्पांत तांणी लोकांची भेट घेतली. ह्या वेळार मडगांव पालिकेंत लोकांक कांय दाखले मेळपाक वेळ जाता. मडगांव मार्केटांत पावसाच्या उदकाक लागून येवपी अडचणी अशा साबार विशयांचेर चर्चा जाली. ह्यो अडचणी पयस करपाचो यत्न आपूण करतलो अशें उतर कामत हांणी लोकांक दिलें. आयज मंत्री कामत हांणी मडगांव कोर्टाच्या इमारतीचें बांदकाम चालू आसा ताचोय नियाळ घेतलो. हें काम डिसेंबर मेरेन पुराय जातलें अशी आस्त तांणी उक्तायली. देशांतल्या तरणाट्यांक व्यसनाधीनते सावन पयस दवरपा खातीर आनी एक सशक्त निरोगी भारत घडोवपाच्या उद्देशान माय भारत पोर्टलान नशा मुक्त युवा फॉर विकसीत भारत ह्या राष्ट्रीय अभियाना अंतर्गत नशा मुक्ती गायन सर्त जाहीर केल्या. ह्या सर्तीत वांटो घेवन देशांतल्या तरणाट्यांक आपली कल्पकता दाखोवपाची आनी घुंवळी वखदां मुक्त भारताच्या उदरगतीत आपले योगदान दिवपाची संद मेळटली. वांटेकार सर्तक आपल्या आवडीप्रमाण मूळ रचना वा ताचे खातीर रचिल्ली कविता वा उतरां सादर करूंक शकता. ह्या सर्तीतल्यान वेचून काडिल्ल्या उत्कृष्ट कलाकृतीक राष्ट्रीय पांवड्यार भोवमान मेळटलो. देशांतल्या तरणाट्यांक घुंवळी वखदां सावन पयस दवरपाक आनी तांकां सारखें मार्गदर्शन करपाक ह्या सर्तीचो लाव जातलो असो हावेस आयोजकांनी उक्तायला. सर्तीत वांटो घेवपा खातीर myBharat.gov.in ह्या पोर्टलाचेर चड म्हायती उपलब्ध आसा. राधानगर बोर्डे दिवचले स्वर रिदम म्युझिक अकादमी या संगीत केंद्राचो उक्तावण सुवाळो आयज सांजे जातलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये हजर रावतले. मानाचे सोयरे म्हण गोवा संगीत महाविद्यालयाचे प्राध्यापक मयंक बेडेकर तशेंच साखळे रविंद्र भवनाचे संगीत शिक्षक लक्ष्मीकांत खांडेकर हजर आसतले. मुळगांव ग्रामपंचायतीची सरपंच सुवासिनी गोवेकर, उपसरपंच प्रसाद गाड आनी आदले सरपंच तुळशीदास गाड हजर आसतले. ह्या सुवाळ्याक संगीत मोगिनी व्हडा संख्येन हजर रावचे अशें आवाहन संगीत अकादमीन केलां. एथेन्सांत मुख्यालय आशिल्ल्या युरो बँकेन ग्रीस ते भारत अशा सीमापार पयशांच्या हस्तांतरणा खातीर युपीआय आधारीत सेवा सुरू केल्या. हो उपक्रम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हळ्यार एनपीसीआयच्या एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड वांगडच्या बँकेच्या धोरणात्मक सहयोगाचो एक भाग आसा. वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सोशियल मिडियावेल्या एका पोस्टात म्हळां की युरो बँकेवरवी सुरू जाल्ली ही सेवा भारताच्या डिजिटल पेमेंट परिसंस्थेच्या जागतिक विस्तारात आनीक एक म्हत्वाचो पावंडो आसा. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारत, उपहिमालयन, अस्तंत बंगाल, बिहार, कोकण, गोंय, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आनी माहे ह्या वाठारांनी व्हड प्रमाणात पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फाल्यां ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगढ, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी आनी कारैकेल हांगा व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग हे देशाच्या अर्थिक जडणघडणीत महत्वाची भूमिका साकारता. राज्यात लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमाण वाढला असे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळा. गोंय वीज खात्यान 7.5 लाख गिरायकांची बिलां दुरुस्त केल्यात आणि सुधारित बिलां धाडल्यात अशी माहिती वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी दिल्या. मानवी मूल्य आणि तत्वांक महत्व दीत एक सक्षम पिढी घडोवपाची व्हड जबाबदारी शिक्षण क्षेत्रांचेर आसा अशें मत नामनेचे संशोधक पद्मविभूषण अनिल काकोडकार हांणी व्यक्त केला. आनी राष्ट्रीय सहकार सप्तका निमतान सहकार खात्या वतीन फाल्यां सहकार भवन कुर्टी फोंडे हांगा कृषक सन्मान दीस कार्यक्रमाचें आयोजन करपांत आयलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावयल्यो प्रादेशीक खबरो आयकात. फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

0: बारा वोरा आदि उदक घालचें. रोंपयो काडटना पाळांक दूख दिना आसतना काडच्यो. रोंपयो काडूंक एक ल्हान बोडी जमनींत भितर घालून माते वांगडा रोंपयो उमटावच्यो. काडले उपरांत रोखडेंच पोरसांत रोंपच्यो. रोंपूंक रोंप्याची पाळां बसतली इतलो खोल बुराक काडचो. तातूंत रोंपी रोंपची आनी मुळांत माती घालून सवकास हातान दामची. रोखडेंच उदक दिवचें. रोंपयो सदांच सांजेच्या वेळार रोंपच्यो. दोन रोंप्यां मदें फावो ती अंतर दवरची. मुयां पासून राखण. आयणांत मुयो खूब पावटी बियो खातात वो घेवन वेतात. मुयांक पयस दवरूंक क्लोरोपायरिफॉस हें किडनाशक 4 ml एका लिटर उदकांत ह्या प्रमाणान उदकांत मिसोळ करून जमीन भिजोवची. तेच परी हळदीचो पिठो रोंप्या सर भोंवतणी आनी पानांचेर मारल्यार मुयो पयस वेतात. अशे तरेन घरा सर भोंवतणी आसलेल्या जाग्यांत भाजी फळां आनी फुलां रोवन भरपूर फायदो घेवचो.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: ऐकुपेनो आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादई चॅनला वेल्यान आम्ही उलयतात. 7:43:16 जातात. चावडेर हे कार्यावळीचो आस्वाद आम्ही घेतात. इश्टानो कार्यावळीक मुखार व्हरताना आयज मंगळार. हिंदू संस्कृतायेन आयचो दीस आमी गणपतीच्या सेवे खातीर ओंपतात. आनी आयच्या ह्या दिसाक ह्या सांज वेळार 3 शर्मिला कश्यप हांच्या आवाजातले हे पहिले भक्तिगीत तुमकां आयकूंक दिता.

प्लास्टिकापासून पैस राहूया, प्लास्टिकाचं वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया. स्वच्छता ही सेवा.

आणि ऐकुपेनू इथल्या नायची चावडेर ही कार्यावळ हांगासरूच सोंपता. आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. बरोबर 8:55 जातात. आयकात रावात आकाशवाणी पणजे केंद्राचो म्हादय चॅनल.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष. संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासां मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्या.
4: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया भरडधान्य कडधान्य कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना

जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं सेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर एनएससी अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असते

0: असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मुघळ ऐकूपनू आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादळी चॅनलावरल्या उलयतात. बरोबर 8:15 आणि 15 सेकंद जातात. तुमका सगळ्या ऐकूप्यांक परतून एक फावट माई मुगाचो येवकार आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादळी चॅनलाचेर.
3: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

ऐकुबेनू गीत गजल हे कार्यावळीचो आस्वाद आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेवी चॅनलावेल्यान आमी घेतात. कार्यावळ सोपयता असताना निमाणे कडेन आशा भोसले हांचो आवाज.

0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात सप्तसूर सप्तसूर
1: नमस्कार आणि परतून एक फावट माय मोगाचो येवकार मोगळा ऐकुबनू 233.1 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादळी चॅनला वयल्यान आमी उलयतात. बरोबर रातची 10:45 जातात. तुमकां सगळ्या आयकुप्यांक परतून एक फावट माय मोगाचो येवकार ऐकुबनू. भायर पुराय गोंयांत वेगवेगळ्या वाठारांनी पावसाक नेट आयिल्लो आसा आणि पावस नेटान पडत आसा. देखून जतनाय घेयात. जायत थंय उदक लेगीत वाडत आसा. तुम्ही जर बातम्यो पळयल्यात आयकल्यात जाल्यार कळटले की गोंयच्या वेगवेगळ्या भागांनी उदक भरत आसा आणि तातले तातून वेधशाळेन फुडले 4-5 दीस गोंयान पावसाचो रेड अलर्ट आणि येल्लो अलर्ट जाहीर केला. देखून ह्या पावसाच्या दिसांनी स्वतःची जतनाय घेऊया, दुसऱ्यांची जतनाय घेऊया. कारण जून म्हयनो आयज सोंपलो. फाटले कितलेशेच दीस जाले, 15-20 दीस जून म्हयन्यांत पावसाचो उणाव आशिल्लो. तो उणाव खंय तरी आतां भरून काडपाचो प्रयत्न चालू आसा अशें दिसता. देखून जाता तितलो आमी ह्या पावसाचो आनंद घेवया, आस्वाद घेवया आनी स्वताची जतनाय लेगीत घेवया. आनी तुमकां सगळ्यांक गोंयची ल्हारा ह्या कार्यावळींत माई मोगाचो येवकार दिता. कार्यावळीची सुरवात फ्रँकी ऑलिव्हिरा हाच्या आवाजांतल्यान.

ऐकूबाई, नुकातारांची कार्यावळ अर्थात गोईची लहरा ही कार्यावळ तुम्ही ऐकतात. बरोबर 10 वरा जाऊन 8 मिनिटं आणि 30 से 25 सेकंद जातात. निघतेच जोसेफ फर्नांडिस आणि

आयकुबेनो गोयची लारा ही कोकणी गीतांची कोकणी कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकतात. अल्फ्रेड रोज हांचो आवाज दोन हरशे हे कातार तुम्ही ऐकता.

ऐकूपेनू बरोबर 10:15 आणि 51 सेकंद जातात. गुची लारा हे कार्यावळीक मुखार वर्तना ऐकूयात. विलमिक्स आणि शेरॉन माझारेलो हांच्या जोड आवाजातले हे मुखावयले कातार.

आयकुपाय सुंदर अशे कातार गोयची वडवी काय गोयचे खाशलपण सांगपी हे कातार गोयची शीत कडी खावन आमी गोयकार जगतात आणि सगळ्या लोकांक आमी जाय तसो आलाशिरो दितात. हे सुंदर अशे कातार गोयची वडवी काय सांगपी कातारच्या कार्यावळीक अर्थात गोयची ल्हारा कार्यावळीक मुखार व्हरतना लोर्ना हांचो आवाज नशिबाक रडटा.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

ऐकू बेनो, 10 वरां जाऊन 30 मिनटां आणि 26 सेकंद जातात. गोयची लहरा करयावळी एक मुखार वरताना ऐकूयात लॉर्ना हांचो आवाज.

0: सुनिया शीर्ष आठहाणी गायल्ले हें कातार मोग तुजो कितलो आशिल्लो मोगाची भावना उक्तावपी हें कातार गोंयची ल्हरा कार्यावळींत तुमी निकतेंच आयकलेत.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
2: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.
0: आयकुपेनू कार्यावळीक मुखार व्हरतना लॉर्ना गायता कातारा कुर्ताना.

0: कलात्मगोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मगोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय
0: कलात्मगोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे
2: कलात्मगोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मगोय
4: ऐकू बेनू बरोबर 10:46:30 जातात गोयची ल्हारा हे कार्यावळीक मुखार वरतना संजय फर्नांडीस हांचो आवाज़।

एकबेनू गोयची लारा ह्या कार्यावळीत सोपयता असताना निमाणे कडेन पीटर फेर्नांडीस हांच्या आवाजान फुटकिरी आशा.